रचा हुए ताहे सब काला, दुष्ट अरिष्ट करे तत्काला, कृपा दृष्ट तन जाहे न हर हो, ताके ताप तनक मह हर हो।